पूरे साहे साहे तुझ संभला कदे ना विसारे हो जो जो साहेब मन वसे गुरमुख अमृत पियो।

आपे गुण आपे कथे आपे सुन विचार आपे रतन परख तू आपे मोल अपार साचो मन महत तू आपे देवनहार हर जियो तू करता करतार ज्यों पावे त्यों राख तू हर नाम मिले आचार रहाओ आपे हीरा निर्मला आपे रंग मजीत आपे मोती उजलो आपे भगत बसीठ गुर कै शब्द सलाहना कट कट डीठ अडीठ आपे सागर बोहे था आपे पार अपार साची वाट सुजान तू।

आए तू आपे वेख विकसदा अपनी वध्याए हर तुगो बार किस नाही तू सच्चा साई तू आपे आप वरतदा सबनी ही थाई हर किसे त्यावो।

जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निव निव लागा तेरी पाई, सार कमावा जे तुझ पावा, जा तू दे दयाला जियो, प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सहना, जिथे रखे बेकुंठ सिथाई, तू सबना के प्रतपाला जियो, सिमर सिमर नानक सुख पाया, आठ पहर तेरे गुण गाया, सगल मनोरथ।

असहजा सोई सुहेला अनुज विनोद करे सदकेला सोतन मंता सो वड साहा जो गुर चरणी मन लावण्या पहलो देते रिजक समाहा पिछो देते जंत उपाहा तुझे वरदाता अवर न स्वामी लवे न कोई लावण्या जिस तू तुथा सो तुझ त्याए सात जना का मंत्र कमाए आप करे सगले कुल कारे तिस दरगे खाक न पावण्या तू वड्डा तू ऊंचो ऊंचा तू बेअंत अत मूचो मूचा।

सब मत बुद्ध होए, मन निर्मल वसे सत सोए, साच वसे साची सब कार, उत्तम करनी शब्द विचार। गुर ते साची सेवा होए, गुरमुख नाम पछाणे कोए, जीवे दाता देवन हार, नानक हर नामे लगे प्यार।

जियो अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन भेद लियो हर साचे जिन काल के मुख जगत सब ग्रसिया गुर सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा बड़े प्रभु स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन जी।

कह समावे हर कथा सुने से तनवंत दिसे जुग माही तिनको सब निवे अनदिन पूज कराही सहजे गुण रवे साचे मन माही पूरे सतगुर शब्द सुनाया त्रै गुण मेटे चौ

ते सगल सुनावे, कर संग साधु चरण पखारे, संत तूर तन लावे, मन तन अर्थ तरे गुर आगे, सत पदार्थ पावे, जो जो सुने पे खेलाए सरदा, ताका जन्म मरण दुख पागे, ऐसी नृत्य नरक निवारे, नानक गुरुमुख जागे, आसा मैला पंजवा।